0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत. तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा. अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदू बाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आज मी तुमच्याबरोबर असणार आहे तुमची मैत्रीण आदिती काळे. आज आपण जसं मी मागच्या वेळेला म्हणाले होते तसं पुस्तक यात्रेमध्ये आपण एका नवीन पुस्तकाविषयी बोलणार आहोत. त्यानंतर युवा तरंगमध्ये मी एक माहितीपूर्ण असा एक विषय घेऊन येणार आहे आपल्या छान, त्याविषयी गप्पा होणार आहेत. रंजक सफरमध्ये एका अतिशय रंजक गोष्टीची आपण सफर करणार आहोत. चला तर सुरू करूया मनस्पर्शी कार्यक्रमाला या छानशा गाण्याने.

श्रोतेहो, मी जसं मगाशी म्हणाले तसं आपण पुस्तक यात्रेमध्ये एक नवीन पुस्तकाविषयी आज बोलणार आहोत. आपण जसं ठरवलं त्याप्रमाणे मी आता पुस्तकाची माहिती देणार आहे. आपण पुस्तकाच्या माहितीचं आदान प्रदान करणार आहोत. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमची आवडीची पुस्तकं सुद्धा माझ्यापर्यंत पोचवू शकता. मी नक्कीच ती पुस्तकं सुद्धा इथे घ्यायचा प्रयत्न करीन. तर आज आपण आजच्या पुस्तकाकडे वळूया. तर आजचं आपलं पुस्तक आहे आणि दोन हात. लेखक डॉक्टर विनायक

नागेश श्रीखंडे, डॉक्टर वी ना श्रीखंडे यांचं पुस्तक आणि दोन हात, एक अतिशय सकारात्मक ऊर्जा देणारं आणि आपल्या प्रेरणा देणारं, आपल्या आयुष्याला प्रेरणा देणारं आणि आपल्या जगण्याचा दृष्टिकोनच बदलायला लावणारं असं हे अतिशय प्रेरणादायी पुस्तक आहे. त्या पुस्तकाविषयी, त्या लेखकांविषयी आपण बोलणार आहोत, त्याची मी माहिती तुम्हाला देणार आहे. त्याआधी ऐकूया हे एक छानसं गाणं.

पण बोलतोय आणि दोन हात या पुस्तकाविषयी. तर त्याचे लेखक डॉक्टर वी ना श्रीखंडे. आपल्या सगळ्यांनाच माहीत असलेलं सर्वश्रुत असलेलं असं हे नाव डॉक्टर वी ना श्रीखंडे भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठित असे पोटविकार शल्य चिकित्सक होते. ते स्वादुपिंड आणि पित्ताशयाच्या अशा कठीण शस्त्रक्रियांमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य होतं. जन्मजात असणारा वाचेतला दोष, त्यामुळे भाषांविषयी वाटणारी भीती, गणितातली आकडेमोड आणि इतिहासातल्या सणसणावळी डोक्यात न शिरल्यामुळे त्या विषयांशी असलेला 36 आकडा, या सगळ्यावर मात करत कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी, या जोरावर एका सामान्य मुलाने मिळवलेल्या दैदिप्यमान यशाची अशी ही गोष्ट म्हणजे हे पुस्तक आहे. मंडळी, माणूस कसा घडतो हे त्याच्या घरातून मिळणाऱ्या संस्कारांवर अवलंबून असतं, नाही का? त्याचा एक छोटासा किस्सा असा आहे की त्यांचे वडील हे ठाणे जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट जज म्हणून होते आणि त्यांचे मामा म्हणजे सुप्रसिद्ध लेखक शन्ना नवरे हे लेखकांचे मामा होते आणि त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाली होती. तर त्यांना थोडं प्रवासासाठी वगैरे किंवा डॉक्टरांना भेटण्यासाठी वगैरे थोडं सोयीचं झावं म्हणून ते लेखकांच्या घरी राहायला आले होते सोयीचं म्हणून. आणि तिथे राहत असताना एकदा त्यांनी त्यांच्या घरातून दौतीतून शाई काढली होती आणि ती त्यांच्या वडिलांनी बघितली आणि त्यांनी विचारलं की तू कशा करता घेतली आहेस ही शाई. तर त्यावरती शन्ना नवऱ्यांनी त्यांना सांगितलं की कशा घेणार, मी अर्थातच ती लिहिण्यासाठी घेतली आहे. तर त्यावर लेखकांचे बाबा असं म्हणाले की अरे शंकर, ही शाई सरकारी कामाची आहे, ती शाई तू परत त्या दौतीतून जिथून घेतलीस तिथे तू टाक आणि माझ्या खाजगी कामाकरता मी जी विकत घेतलेली शाई आहे ती तू वापर. आता या गोष्टीवरून लेखकांनी धडा घेतलेला हा असा की भ्रष्टाचारांनी भरलेल्या आणि सामाजिक शोषणाच्या वातावरणात मी इतका स्वच्छ राहू शकलो याचं कारण म्हणजे माझ्या वडिलांचा माझ्यावर पडलेला प्रभाव होय.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

श्रोतेहो, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि आपण पुस्तक यात्रेमधील आणि दोन हात या पुस्तकाविषयी बोलत होतो. तर जसं मी मगाशी म्हणाले तसं डॉक्टर श्रीखंडे यांना जन्मजात तोत्रेपणाचं व्यंग होतं आणि त्यांना त्याचं फार दुःख व्हायचं, त्यांना त्याची लाज वाटायची. चार चौघात बोलताना अनेक वेळेला अपमानास्पद वागणूक मिळायची, विचित्र नजरेने बघितलं जायचं आणि हे आपलं व्यंग आपल्या प्रगतीच्या आड येता कामा नये असं ठरवून त्यांनी प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने त्यावर मात केली आणि इतकी की म्हणजे त्यानंतर त्यांच्या विचार प्रवर्तक अशा भाषणांमुळे उत्तम वक्ता म्हणून ते नावाजले जाऊ लागले. म्हणजे श्रोते हो, ज्या मुलाला साधं एक वाक्य सुद्धा न अडखळता बोलता येत नव्हतं असा मुलगा एक पुढे मोठा होऊन एक नावाजलेला वक्ता म्हणून ओळखला जावा ही खरं तर किती प्रेरणादायी गोष्ट आहे, नाही का?

श्रोते हो, इंग्लंड मधल्या दोन्ही FRCS परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करून एक उत्तम सर्जन म्हणून लौकिक मिळवणारे स्वादुपिंड आणि पित्ताशय या पोटातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या अशा शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणारे आणि या स्पेशलायझेशनच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या भारतातील शाखेच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारे पहिले भारतीय सर्जन असे हे डॉक्टर वीना श्रीखंडे आणि त्यांचं तितकंच प्रेरणादायी असं हे पुस्तक आणि दोन हात. त्यांच्या संपूर्ण वैद्यक क्षेत्रातल्या प्रवासात त्यांना अनेक असामान्य लोकांना प्रत्यक्ष भेटायची संधी मिळाली. त्यात केशवराव दाते, वपू काळे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, व्ही शांताराम, कुसुमाग्रज, रमेश तेंडुलकर, पांडुरंग शास्त्री आठवले अशा अनेक दिग्गजांशी त्यांच्या प्रत्यक्ष भेटी झाल्या आणि त्या प्रत्यक्ष भेटींचे अतिशय रंजक असे किस्से या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. मंडळी, एकूण काय तर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि त्यामुळे बदलणारा आयुष्याचा दृष्टिकोन या सगळ्याचा अभ्यासक्रम म्हणता येईल असं हे पुस्तक एकदा तरी आवर्जून वाचायलाच हवं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण वाहिनी आणि कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी। श्रोते हो, आज आहे आंतरराष्ट्रीय क्लिनिकल चाचण्या दिवस, इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल्स डे। दरवर्षी 20 मे रोजी जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो। आधुनिक वैद्यकीय संशोधनाचा पाया रचणाऱ्या पहिल्या क्लिनिकल चाचणीच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो। तर या दिवसाचं महत्त्व आणि या दिवसाचे उद्देश आणि त्याविषयीची माहिती आपण आज आजच्या या कार्यक्रमामध्ये घेणारच आहोत या गाण्यानंतर।

मंडळी, आपण बोलत होतो आंतरराष्ट्रीय क्लिनिकल चाचण्या दिवसाविषयी. तर या दिवसाची सुरुवात कशी झाली? तर 20 मे 1747 रोजी ब्रिटिश रॉयल नेव्हीचे सर्जन डॉक्टर जेम्स लिंड यांनी एका जहाजावरच्या 12 खलाशांवर पहिली पद्धतशीर क्लिनिकल चाचणी सुरू केली. तर त्या चाचणीचं कारण काय होतं? तर त्या काळात खलाशांना स्कर्वी नावाचा एक आजार मोठ्या प्रमाणावर होत होता, जो व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होत आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि तेव्हा डॉक्टर लिंड यांनी खलाशांचे वेगवेगळे गट केले आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार सुरू केले आणि त्या उपचारांची त्या गटांची तुलना केली आणि त्यानंतर लिंबूवर्गीय फळांमुळे हा रोग बरा होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. आणि ही होती पहिली क्लिनिकल चाचणी. याचीच आठवण म्हणून युरोपियन क्लिनिकल रिसर्च इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क या संस्थेद्वारे 2005 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for short service commission, information technology entry. Last date for submission is 1st June 2026. For more details visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit Samriddh Bharat.
2: श्रोत्या 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. मंडळी, आपण बोलत होतो आंतरराष्ट्रीय क्लिनिकल चाचण्या दिवसाविषयी. तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवीन औषधं, नवीन लसी आणि उपचार पद्धती शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञ डॉक्टर्स आणि क्लिनिकल रिसर्च प्रोफेशनल्स यांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे. शिवाय क्लिनिकल चाचण्यांमध्ये खूप मुख्यतः गरज असते ती मानवी शरीराची. त्यामुळे यामध्ये स्वतःहून योगदान देणारे जे रुग्ण असतात किंवा जे स्वयंसेवक असतात त्यांचे आभार मानण्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नवीन औषधं बाजारात येतात त्यापूर्वी ती किती सुरक्षित आणि किती प्रभावी आहेत हे तपासण्यासाठी क्लिनिकल चाचणी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते आणि ती किती कायदेशीर नियमबद्धपणे चालते याची जागरूकता व्हावी आणि या प्रक्रियेवरचा जनसामान्यांचा विश्वास वाढावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि पुस्तक यात्रेमध्ये आपण बोलत होतो आणि दोन हात या पुस्तकाविषयी. अतिशय प्रेरणादायी असं हे पुस्तक आहे, एकदा तरी जरूर वाचावं असं हे पुस्तक आहे. आपण बऱ्याचदा आपण पटकन मिळून जातो, पटकन डॉक्टरांना देव म्हणून जातो, देव मानून जातो आणि त्यांच्या हवाली करतो सगळं. पण आपण जितक्या सहजतेने त्यांना देव मानतो तर ते देवत्व निभावणं त्यांच्यासाठी किती कठीण असतं आणि त्याच्या मागे त्यांचा किती संघर्ष आणि किती कष्ट असतात या सगळ्याचं वर्णन करणारं असं हे पुस्तक आहे. तर त्याविषयी आज आपण मनस्पर्शी या कार्यक्रमामध्ये बोललो. त्यानंतर आपण वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा असा दिवस, आंतरराष्ट्रीय क्लिनिकल चाचण्या दिवस, याच्याविषयी बोललो. नवीन औषधं, नवीन लसी, नवीन उपचार हे कशा पद्धतीने त्यांचा शोध लागतो आणि त्यानंतरची प्रक्रिया काय असते या सगळ्याविषयी आपण जाणून घेतलं मनस्पर्शी या कार्यक्रमामध्ये. आपल्या अनेक श्रोत्यांनी कार्यक्रम आवडल्याचं, पुस्तकाविषयीची माहिती आवडल्याचं कळवलेलं आहे. प्रकाश कुलकर्णी, खंडू कांबळे, संतोष शिंदे आणि मिलिंद टिपणेस यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि याबरोबरच आता मनस्पर्शीमध्ये थांबायची वेळ झालेली आहे. ठीक 11 वाजता आपण युवा तरंगमध्ये भेटणार आहोत. तर मनस्पर्शीपुरता मला निरोप द्या.

कामाच्या दृष्टीने किंवा सोयीच्या दृष्टीने काही छोट्या छोट्या गोष्टी याविषयी आपण बोलणार आहोत. तुम्ही तुमची मतं, तुमची आवडीची ठिकाणं, तुमच्या सहलींचे काही किस्से माझ्यापर्यंत पोचवू शकता. चला तर या भटकंतीला सुरुवात करूया या छानशा गाण्याने.

श्रोते हो, युवा तरंग मध्ये आपण बोलतोय सोलो ट्रिप विषयी। तर सोलो ट्रिप म्हणजे एकट्याने प्रवास करणे। धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच ब्रेक हवा असतो। रोजच्या रुटीनने शरीर आणि मन सुद्धा थकलेलं असतं, त्यामुळे शरीराला आणि मनाला सुद्धा थोडी विश्रांती, थोडी ऊर्जा हवी असते। आणि या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे भटकंती। वेगळ्या जागेत, वेगळ्या प्रांतात जाऊन तिथली हवा, तिथली खाद्य संस्कृती, तिथला निसर्ग, तिथलं सांस्कृतिक जीवन, या सगळ्याचा अनुभव घेतला की मन कसं फ्रेश होऊन जातं, नाही का? अगदी वर्षातून एखादी जरी अशी ट्रीप आपण केली तरी सबंध वर्षभराची ऊर्जा ती आपल्याला देऊन जाते। आणि मग फ्रेश मनाने आपण पुन्हा आपल्या कामाला झुंपायला मोकळे होतो, नाही का? आज आपण बोलणार आहोत विशेषतः सोलो ट्रिपविषयी। एकट्याने प्रवास करायची मजाच काही वेगळी आहे, विशेषतः स्त्रियांसाठी, कारण रोजच्या रामरगाड्यात संसार, ऑफिस, मुलं, स्वयंपाक, पाहुणे रावळे हे सगळं सांभाळता सांभाळता कुठेतरी स्वतःला हरवून जायला होतं। अशात जर एखादी अशी दोनच दिवसांची जरी सोलो ट्रिप केली ना, तर सगळे पाश असे मागे टाकून मस्त भटकलं तरी आत्मविश्वास वाढवणारा, स्वातंत्र्याची अनुभूती देणारा आणि नवनवीन गोष्टी शिकवणारा असा हा अनुभव नक्कीच ठरू शकतो, नाही का? तर आपण आज याच विषयी बोलूया युवा तरंगमध्ये।

0: श्रोते हो, सोलो ट्रीपसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आहे पूर्वनियोजन आणि संशोधन. सुरक्षित असं ठिकाण आपल्याला जाण्यासाठी निवडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या ठिकाणाविषयी सगळी माहिती गोळा करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आपल्याला जिथे जायचं आहे अशा सुरक्षित ठिकाणाची जर का निवड झाली तर त्यानंतर तिथे जायची दळणवळणाची साधनं कुठली आहेत किंवा राहण्याची ठिकाणं याच्याविषयी सखोल माहिती आपल्याजवळ असायला हवी. जवळचं रेल्वे स्टेशन म्हणा किंवा विमानतळ म्हणा, त्याचबरोबरीने त्या ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणचं पोलीस स्टेशन आणि रुग्णालयाची सुद्धा माहिती काढून ठेवायला हवी. कारण अशा अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर कधी कशाची गरज पडू शकते हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी आपण आधीपासूनच तयार असलेलं केव्हाही चांगलं, नाही का? तर मंडळी, या विषयावर आपण अधिक चर्चा करणारच आहोत, पण आता वेळ झाली आहे एका व्यावसायिक विश्रांतीची.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

मंडळी, सोलो ट्रिपला जाताना आपण तंत्रज्ञानाचा उत्तम प्रकारे वापर करून घेऊ शकतो. कसं तर ट्रिपला जायचं म्हटलं की इवन ट्रिपलाच कशाला, आपण अगदी आपल्या शेजारच्या गावात जरी जायचं म्हटलं तरी गुगल मॅपनी हल्ली सगळं सोपं करून ठेवलं आहे. कोणाला पत्ता विचारायला नको, कोणावर अवलंबून राहायला नको, गुगल बाबा मस्त गाईड करतात. पण बाहेरगावी गेल्यावर कधी नेटवर्क दगा देऊ शकतं अशा वेळी कुठेतरी भरकटत राहण्यापेक्षा ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचे चक्क ऑफलाईन नकाशे आधीच आपण डाउनलोड करून ठेवायचे, म्हणजे आयत्या वेळी फजिती होणार नाही. जर अगदीच दुसऱ्या राज्यात जात असू तर भाषेची पंचाईत होऊ शकते, नाही का? अशा वेळी ट्रान्सलेशन ॲप्स आपल्याला खूप जास्त मदत करू शकतात. अनोळखी भाषेतले साईन बोर्ड्स असतील किंवा हॉटेलचं मेन्यू कार्ड असेल, तर या सगळ्या गोष्टी कॅमेऱ्याच्या सुविधेने आपण आपल्या भाषेत समजून घेऊ शकतो. त्या शहरात चालणाऱ्या कॅब्स, मेट्रो, लोकल ट्रेन यांचं वेळापत्रक समजून घेण्यासाठी सुद्धा स्थानिक वाहतूक ॲप्स असतात ज्यांचा आपण वापर करू शकतो, ज्यायोगे आपली ट्रीप ही अतिशय सुखकर अशी होईल.

मंडळी, सोलो ट्रिपला जाताना स्मार्ट पॅकिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. स्मार्ट पॅकिंग म्हणजे काय? तर बॅकपॅकचा वापर करणं, म्हणजे ट्रॉली बॅग ज्या असतात, ज्या आपण मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन जातो गावाला जाताना, तर अशा ट्रॉली बॅगच्या ऐवजी चांगल्या दर्जाच्या बॅकपॅकचा आपण वापर करू शकतो. बॅकपॅक म्हणजे पाठीवरती सॅक जी असते, पाठीवर अडकवायची बॅग असते, तिचा आपण वापर करू शकतो. जेणेकरून काय होईल, तर फिरायला गेल्यानंतर पायऱ्या चढता उतरताना किंवा गर्दीच्या ठिकाणी, किंवा समजा आपण जिथे फिरायला जातोय तिथे जर एखादा छोटासा ट्रेक असेल, तर त्यावेळी आपल्याला आपलं सामान सांभाळणं हे सोयीचं जाऊ शकतं. त्याबरोबरीनेच कपड्यांचं योग्य नियोजन करायला हवं. म्हणजे खूप दिवस जायचं असेल तर अशा वेळेला खूप जास्त सामान वाढवण्यापेक्षा कमीत कमी कपड्यांमध्ये जास्तीत जास्त दिवस काढण्यासाठी काय युक्त्या आपण वापरू शकतो याचा विचार करायला हवा. मिक्स अँड मॅच हा एक फॉर्म्युला आहे जो आपण वापरू शकतो. तर त्याच्यामध्ये काय असतं, तर समजा एक किंवा दोन जीन्स किंवा फॉर्मल पॅन्ट्स असतील, तर त्याच्यावरती आपण आणखीन दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स आणि टी शर्ट्स असं जर काही नियोजन केलं, तर कमीत कमी सामानामध्ये आपली जी सहल आहे, जी ट्रिप आहे, ती सुखकर होऊ शकते. एक लहानसा डे पॅक आपण आपल्या बरोबर घेऊ शकतो. डे पॅक म्हणजे काय, तर आपण आपली सामानाची मोठी बॅग जिकडे तिकडे फिरवण्यापेक्षा ती जी मोठी बॅग आहे ती हॉटेलवर किंवा जिथे आपण उतरलो असू, होमस्टे असेल किंवा जे काही असेल, तर त्या ठिकाणी ती मोठी बॅग आपण ठेवून फक्त एक छोटीशी बॅग, एक डे पॅक आपण कॅरी करू शकतो. दिवसभर जिथे कुठे तुम्हाला भटकायचं असेल तिथे आपण आपल्या गरजेचं सामान मावेल अशी एक छोटीशी बॅग आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये अत्यंत गरजेचं सामान म्हणजे काय, तर पाण्याची बाटली, मोबाईल, पॉवर बँक किंवा चार्जर, गरजेपुरते पैसे, असं सगळं त्याच्यामध्ये घेऊन आपण ते सांभाळू शकतो. म्हणजे आपल्याला जास्त कष्ट पडणार नाहीत फिरायला जाताना, आणि थोडंसं आपलं फिरणं सुखकर होऊ शकेल, नाही का?

श्रोतेहो, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि युवा तरंग मध्ये आज आपण बोलतोय सोलो ट्रिप विषयी आणि त्या संदर्भातल्या काही टिप्स काही युक्त्या मी तुम्हाला सांगते आहे. आपल्या एक श्रोत्या आहेत शुभांगी कारेकर यांनी दूरध्वनीवरून आपली प्रतिक्रिया कळवली आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा आत्ता सध्याच एक परदेश वारीचा प्लॅन सुरू आहे आणि त्याच्या पॅकिंगसाठी म्हणूनच्या ह्या ज्या मी टिप्स सांगते आहे त्याचा त्यांना फायदा होतोय मला ऐकून खूप छान वाटलं. हाच खरं तर हेतू आहे की सोलो ट्रिप असो किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर कुठे फिरायला जात असाल तर ते जाताना या सगळ्या सहलीचा जो हा जो कालावधी आहे हा सगळा तुमच्यासाठी सुखकर जावा हाच यामागे हेतू आहे आणि या आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. पण आता वेळ झालेली आहे एका व्यावसायिक विश्रांतीची.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

रहाट आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग. युवा तरंग मध्ये आपण बोलतो आहोत सोलो ट्रिप विषयी. तर त्यामधला पुढचा एक अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे आर्थिक नियोजन. मंडळी, आजकाल UPI चा डिजिटल पेमेंटचा सर्रास वापर होतो, नाही का? म्हणजे भाजी फळं अशा बारीक सारीक गोष्टींसाठी सुद्धा हल्ली आपल्याला कॅश लागत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कॅश बाळगायचीच सवय राहिलेली नाही. पैसे आपल्या खिशात असणं फार दुर्मिळ असं चित्र हे दिसायला लागलेलं आहे हल्ली. पण जेव्हा आपण एखाद्या खेडेगावात किंवा एखाद्या दुर्गम भागात जात असू तर तिथे या पद्धतीचा अभाव असू शकतो किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा वेळेला पुरेशी कॅश आपल्याजवळ असणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर का तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असं काही वापरत असाल तर अशा काही बँका आहेत की दुसऱ्या राज्यात जे ज्यांचं कार्ड वापरलं तर त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस आपल्याला लागू शकतात. तर त्यामुळे आपल्याकडे जे कार्ड आहे आणि जे आपण फिरायला जाताना म्हणून वापरणार आहोत तर त्याचे नियम काय आहेत, ते बाहेर राज्यात चालतं की नाही चालत किंवा त्याला काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत की नाही, हे सगळं तपासून आधीच तपासून घेतलेलं केव्हाही चांगलं होईल. जेणेकरून तुम्ही दुसऱ्या राज्यात जर का गेलात आणि तिथे जर का ते कार्ड वापरायचं झालं तर त्यासाठी वेगळे चार्जेस आपल्याला द्यायला लागणार नाहीत. शिवाय अनोळखी ठिकाणी मोठ्या मोठ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा लोकल ढाबा किंवा छोटी हॉटेल्स असतील जिथे स्थानिक लोकांची जास्त गर्दी दिसेल अशा ठिकाणी जायला हवं. कारण त्याचे मुख्य फायदे असे आहेत की अशा ठिकाणी आपल्याला त्या त्या प्रांतातले स्थानिक पारंपरिक पदार्थ खायला मिळू शकतात. नंतर गर्दी आहे अशा ठिकाणी 100% ताजं अन्न मिळतं, कारण जितकी गर्दी वाढेल तितका त्यांचा जे काही पदार्थ असतील ते संपत राहतात आणि मग ते ताजं अन्न परत परत शिजवलं जातं. त्यामुळे अशा ठिकाणी ताजं अन्न मिळण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे असं ठिकाण शक्यतो निवडावं. आणि गर्दी दिसली की समजायचं की तिथे पदार्थ हे चविष्टच असणार, कारण अर्थातच स्थानिक लोकांना तिथली जास्त माहिती असते. त्यामुळे जिथे चविष्ट आणि रुचकर असे छान पारंपरिक पदार्थ मिळत असतील तिथेच स्थानिक लोक गर्दी करतात. आपण जर का दुसऱ्या प्रांतातून दुसऱ्या राज्यातून गेलो असो तर आपल्याला तिकडची फारशी माहिती नसते. तर त्यावेळेला आपण ही एक युक्ती वापरू शकतो की ज्या ठिकाणी स्थानिक लोकांची गर्दी दिसेल अशा ठिकाणी जेवायला किंवा खायला उतरावं, जेणेकरून आपल्याला ताजं चविष्ट आणि आपल्या खिशाला परवडेल असं अन्न आपल्याला चाखायला मिळू शकतं.

श्रोतेहो, बऱ्याचदा काय होतं की आपण फिरायला जातो तेव्हा फिरण्याच्या नादात आपल्या लक्षातच येत नाही आणि आपल्याकडून पाणी कमी प्यायलं जातं आणि मग डिहायड्रेशन होऊ शकतं, बाकी आपल्याला काहीतरी वेगळं आजार पण त्यामुळे उद्भवू शकतं आणि मग अशा दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर मग काळजी घेणं थोडं कठीण जाऊ शकतं. तर त्यासाठी लक्षपूर्वक आपल्या छोट्याशा बॅगेमध्ये एक पाण्याची बाटली आपली आपण कायम आपल्या जवळ ठेवायची आणि आठवणीने थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहायचं. आपण हायड्रेटेड राहिलो तर आपल्याला त्या प्रवासाचा, त्या फिरण्याचा त्रास होणार नाही. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने काही लक्षात ठेवण्यासारख्या अगदी महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत की आपण जे ठिकाण फिरण्यासाठी निवडलं आहे तर त्या ठिकाणाविषयी आपल्या घरी संपूर्ण माहिती असायला हवी. प्रवासाचा संपूर्ण प्लॅन, आपण जिथे उतरणार आहोत त्या हॉटेलचा, त्या जागेचा पत्ता हा आपल्या कुटुंबियांबरोबर आणि आपल्या जवळच्या मित्रांबरोबर आपण शेअर करायला हवा, जेणेकरून काही प्रॉब्लेम झालाच, काही शंका आलीच, काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या घरच्या, आपल्या जवळच्या लोकांना आपला पत्ता हा माहिती असायला हवा. शिवाय आपण तर त्यांच्या संपर्कात राहायला हवं, जेणेकरून आपण कुठे जातो, काय करतो, आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत हे त्यांना माहिती असायला हवं. अनोळखी लोकांवर जास्तीचा विश्वास नको. आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा नवीन मित्र बनवणं, नवीन मित्रमैत्रिणी जमवणं, नवीन नवीन लोकांशी भेटणं बोलणं हे सगळं कितीही चांगलं असलं तरी पटकन पहिल्याच भेटीत कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देता कामा नये. शिवाय आपण जे पैसे आपल्याजवळ बाळगणार आहोत ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे. बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या पाकिटामध्ये सगळे पैसे, एखादी पर्स असेल, एखादं पाकिट असेल तर त्यामध्ये आपले सगळे पैसे ठेवतो आणि जर का चुकून असं काही झालं की ते पाकिट मारलं गेलं, चोरीला गेलं किंवा पडलं तर मग अचानक पंचायत उद्भवू शकते की आता आपल्याकडे काहीच पैसेच नाहीत, खायचं काय, प्यायचं काय, जायचं कुठे. तर असा काही प्रसंग ओढावू नये यासाठी कायम आपल्याजवळ असलेले पैसे विभागून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे, जेणेकरून असा काही प्रसंग आला तर दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले पैसे आपल्या कामी येऊ शकतात. शिवाय आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी शक्यतो रात्रीच्या वेळेला एकट्याने फिरणं टाळायला हवं. आपण अनोळखी शहरात असतो, अनोळखी जागेवर असतो तर अशा वेळेला आपल्याला त्या भागातलं, त्या भागातली माणसं, त्या भागातला कशाचाच अंदाज नसतो तर अशा वेळेला शक्यतो एकट्याने रात्रीच्या वेळी बाहेर जाणं टाळायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्स सेन्सवर विश्वास ठेवा. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी जागा याच्याविषयी जर का तुमच्या मनात काही साशंकता असेल, जर का काही शंका येत असेल, काही वेगळं वाटत असेल तर तत्क्षणी तिथून निघून जायचं. आपण आपलं मन आपल्याला कौल देत असतं आणि ते वेळोवेळी ऐकायचे, म्हणजे कुठलाही गैरप्रसंग आपल्याबरोबर होणार नाही.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for short service commission information technology entry. Last date for submission is 1st June 2026. For more details visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit samriddh Bharat.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोतेहो, युवा तरंग मध्ये आपण बोलत होतो सोलो ट्रिप विषयी आणि सोलो ट्रिप साठी सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा काही टिप्स याच्याविषयी आपण बोलत होतो. आणि आता मी सांगणार आहे सोलो ट्रिप साठी काही सुरक्षित ठिकाणं, अर्थात आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये किंवा देशाच्या बाहेर सुद्धा अशी असंख्य ठिकाणं आहेत जिथे आपण जाऊ शकतो. पण त्यातल्या त्यात मी काही ठराविक ठिकाणांविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर असं एक ठिकाण आहे म्हणजे ते म्हणजे पॉंडिचेरी. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं असं शांत असं हे शहर आहे आणि फ्रेंच कॉलन्या, सुंदर वास्तुकला आणि समुद्र किनारे आणि असं खूप निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे पॉंडिचेरी. आणि फिरण्यासाठी अतिशय सुरक्षित अशी ही जागा आहे. आणि तिथे आपण काय बघू शकतो, तर तिथे व्हाईट टाऊन, रॉक बीच, पॅराडाईज बीच असे अनेक बीच आणि असंख्य वास्तुकला अशा सगळ्या कलात्मक गोष्टींनी भरलेलं असं हे शहर आहे. त्यानंतर दुसरं एक ठिकाण ते म्हणजे उत्तराखंडमधलं ऋषिकेश. गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं, आध्यात्मिक महत्त्व असलेलं असं हे सुंदर शांत शहर योग, ध्यान आणि रिव्हर राफ्टिंगसाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. जगभरामधली लोकं रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेण्यासाठी आणि मनशांतीसाठी म्हणून इथे येतात. धार्मिक आणि शांत वातावरण आणि उत्तम पाहुणचारासाठी म्हणून प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे आणि अत्यंत सुरक्षित असं हे ठिकाण आहे. आणि तिथे बघण्यासारखं काय आहे, तर लक्ष्मण झुला, त्रिवेणी घाट आणि अर्थात जगप्रसिद्ध अशी गंगा आरती याचा आपण तिकडे आनंद घेऊ शकतो. त्यानंतर सिक्कीम गंगटोक, ईशान्य भारतातील सुंदर पर्वतरांगा आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेलं असं हे निसर्गरम्य ठिकाण. आणि त्याची एक खास विशेष गोष्ट अशी आहे की गुन्हेगारीचं प्रमाण तिथे खूप कमी आहे, त्यामुळे महिलांसाठी किंवा इतर सगळ्यांसाठीच अतिशय सुरक्षित अशी ही जागा आहे. नथुला पास, चोमगो लेक, बौद्ध मॉनेस्टरीज आणि नामची अशी प्रसिद्ध अशी ही ठिकाणं आहेत तिथली की जिथे आपण भेट देऊ शकतो. त्यानंतर उदयपूर, राजस्थानमधलं उदयपूर हे एक अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. सिटी ऑफ लेक्स म्हणजे तलावांचं शहर आहे आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं असं शहर आहे, कारण राजेशाही किल्ले, महाल आणि तिथल्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं असं हे शहर आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत तिथे काही काळजी करायची, काही चिंता करायची गरज नाही, अतिशय सुरक्षित असं हे ठिकाण आहे. आणि सिटी पॅलेस, लेक पिचोला, फतेहसागर तलाव, सहेलियो की बाडी अशी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत ज्यांना आपण भेट देऊ शकतो.

श्रोते हो, युवा तरंग मध्ये आपण बोलत होतो सोलो ट्रिप विषयी। तर आत्मविश्वासासाठी, आत्मिक सुखासाठी रोजच्या व्यापातून ब्रेक म्हणून अशी एखादी ट्रिप महिलाच नाही तर प्रत्येकाने करायलाच हवी। त्यानिमित्ताने आपल्याला आपलाच नव्याने शोध लागू शकतो।

श्रोतेहो, आपण युवा तरंग मध्ये बोलत होतो सोलो ट्रिप विषयी, पण आता आपल्याला इथे युवा तरंग मध्ये थांबायची वेळ झालेली आहे. ठीक 12 वाजता आपण रंजक सफर मध्ये भेटणारच आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा FM गोल्ड.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर। श्रोते हो, आज आहे जागतिक मधमाशी दिन आणि त्यानिमित्ताने आजच्या दिवसाची आज आपण रंजक सफर करणार आहोत मधमाशी आणि मधाची। तर या दिवसाची माहिती मी तुम्हाला देणार आहे, आपली प्रश्नमंजूषा असणार आहे, त्यामध्ये काही सोपे सोपे प्रश्नसुद्धा असणार आहेत। तर सुरुवात करूया मधमाशी आणि मधाची रंजक सफर।

रसिकहो, दर वर्षी 20 मे रोजी जगभरात मधमाशी दिन, जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो. वर्ल्ड बी डे आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवी जीवनात मधमाशांचं काय महत्त्व आहे आणि याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. तर याची सुरुवात कशी झाली, तर 18व्या शतकात स्लोव्हेनियामध्ये आधुनिक मधमाशी पालन तंत्राचा पायंडा पाडणारे प्रसिद्ध तज्ज्ञ अँटोन जान्सा यांचा जन्म 20 मे 1734 रोजी झाला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ म्हणून त्यांचा हा जन्मदिवस म्हणून हा दिवस निवडण्यात आला. स्लोव्हेनिया या देशाने मांडलेल्या प्रस्तावाला 2017 संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मंजुरी दिली आणि 20 मे 2018 रोजी पहिला जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यात आला.

श्रोतेहो, आपण खात असलेल्या एकूण अन्नापैकी जवळपास एक तृतीयांश अन्न उत्पादन हे थेट परागकणांवर म्हणजे पॉलिनेशनवर अवलंबून असतं आणि ज्यामध्ये मधमाशांचा हा सगळ्यात मोठा असा वाटा असतो. त्याशिवाय मधमाशा फुलामधील परागकण वाहून नेतात, म्हणजे जे परागसिंचन जे पॉलिनेशन होतं त्यामुळे वनस्पतींचं पुनरुत्पादन होतं आणि जगभरातील 90% सपुष्प वनस्पती फुलं असणारी ज्याच्यामधून पॉलिनेशन होतं, परागकण वाहून नेले जातात, अशा 90% वनस्पती आणि 75%हून अधिक पिकांची वाढ ही मधमाशांमुळे होते. शिवाय जंगलं, कुरणं आणि इतर नैसर्गिक अधिवास टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा मधमाशा निसर्गाचं हे संतुलन राखण्याकरता खूप मोलाचा असा हातभार लावतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजगार निर्मिती. मधमाशी पालन हा एक प्रकारचा रोजगार झालेला आहे. मधमाशी पालनामुळे ग्रामीण भागातल्या लाखो लोकांना मध आणि मेण उत्पादनामधून हक्काचा असा रोजगार मिळतो. आणि ही सगळी किमया असते या छोट्याशा कीटकाची, मधमाशीची.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आज आपण करतो आहोत मधमाशांची रंजक सफर। तर मधमाशांच्या पोळ्यामध्ये बरं का समाज व्यवस्था असते, कॉलनी स्ट्रक्चर असतं। तर ते कसं असतं तर एका पोळ्यामध्ये साधारणपणे तीन प्रकारच्या माशा असतात। एक असते राणी माशी म्हणजे क्वीन बी, दुसऱ्या असते कामकरी माशी म्हणजे वर्कर बी, आणि तिसरी असते नर माशी म्हणजे ड्रोन बी। तर राणी माशीचं काय काम असतं तर अख्ख्या पोळ्यामध्ये मिळून फक्त एकच राणी माशी असते आणि हिचा आकार सगळ्या माशांपेक्षा थोडा मोठा असतो आणि तिचं मुख्य काम हे अंडी घालणं आणि विशिष्ट रसायनं सोडून पोळ्यातील इतर माशांवर नियंत्रण ठेवणं हे असतं। आणि कामकरी माशा काय करतात तर पोळ्यातली सगळ्यात सर्वाधिक संख्या ही कामकरी माशांची असते आणि पोळं बांधणं, मकरंद किंवा परागकण गोळा करणं, पोळ्याचं रक्षण करणं आणि मध तयार करणं हे त्यांचं मुख्य काम असतं। आता यामध्ये एक रंजक गोष्ट अशी आहे की जी नर माशी असते तर हिवाळ्यात किंवा अन्नाची कमतरता जर कधी पोळ्यामध्ये भासली तर या नर माशांना पोळ्यातून हाकलून दिलं जातं।

श्रोत्या हो, मधमाशांची रंजक सफर चालू आहे, तर त्या मधमाशांविषयी काही आश्चर्यकारक गोष्टी असतात. तर मधमाशांना ना 5 डोळे असतात, 2 मोठे आणि डोक्यावर 3 असे छोटे छोटे, असे एकूण 5 डोळे असतात. आणि त्यांना 2 पोट असतात, म्हणजे एक स्वतःच्या अन्नासाठी आणि एक दुसऱ्या फुलांचा जो रस साठवून पोळ्यापर्यंत वाहून आणतात त्याच्यासाठी असं. आणि जेव्हा एखादी कामकरी माशी, तिला एखाद्या फुलाचा फुलाची माहिती मिळाली, उत्तम फुलांचा स्रोत जेव्हा तिला मिळतो रस शोषून घेण्यासाठी, तेव्हा ती पोळ्यात परत येते आणि इंग्रजी 8 आकडा जो आपला असतो त्या आकाराचा एक विशिष्ट डान्स करते, एक विशिष्ट नृत्य करते. त्याला वॅगल डान्स असं म्हणतात, वॅगल डान्स. आणि या नृत्याद्वारे, म्हणजे हा काही फक्त डान्स नसतो, हे काही फक्त नृत्य नसतं, तर त्या नृत्याद्वारे ती इतर माशांना तो जो अन्नाचा स्रोत मिळाला आहे त्याची दिशा आणि अंतर याची अचूक माहिती देत असते. तर असा हा अद्भुत डान्स असतो, वॅगल डान्स. आणि दुसरी रंजक गोष्ट अशी की मधमाशी तिच्या अख्ख्या आयुष्यात फक्त एका चमचाभराच्या अवघा एक 12 म्हणजे 12वा भाग, एका चमच्याचा 12वा भाग एवढंच मध उत्पादन करू शकते. म्हणजे 1/2 किलो मध जर तयार करायचं असेल तर त्यासाठी मधमाशांना तब्बल 20 लाख फुलांवर फिरावं लागतं. आणि मधमाशांची वास घेण्याची क्षमता ही खूप जास्त असते, म्हणजे जास्त म्हणजे किती, तर कुत्र्यांपेक्षा 50 पटीने जास्त असते. म्हणजे त्या त्यांच्या पायांच्या ठशामधील गंधावरून स्वतःच्या कुटुंबातील माशासुद्धा ओळखू शकतात, एवढी तीव्र अशी वासाची क्षमता असते.

0: श्रोत्यांनो, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आपण रंजक सफर करतो आहोत मधमाशांची. मी अजून रंजक माहिती सांगणारच आहे, पण आता वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नमंजुषेची. तर मी पहिला प्रश्न विचारते आहे, पहिला जागतिक मधमाशी दिन किती साली साजरा करण्यात आला होता? आपण कार्यक्रमाला रंजक सफरला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीलाच ही मी माहिती सांगितली होती. तर मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते, पहिला जागतिक मधमाशी दिन किती साली साजरा करण्यात आला होता? आणि तुमची उत्तरं माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचवा. दूरध्वनी क्रमांक आहेत आपले 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. आपण अजूनही रंजक माहिती जाणून घेणार आहोत. प्रश्नमंजुषेमध्ये मी दुसरा प्रश्नसुद्धा विचारणार आहेच, पण त्याआधी वेळ झालेली आहे एका व्यावसायिक विरामाची.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपण बोलत होतो मधमाशांविषयी आणि मधाविषयी. तर जे मध मधमाशा जे मध बनवतात, तर हे मध निसर्गाने मानवाला दिलेलं एक उत्कृष्ट असं वरदान आहे आणि आयुर्वेदामध्ये या मधाला महाऔषध असं म्हटलेलं आहे. कारण मधामध्ये अँटी बॅक्टेरियल म्हणजे जीवाणुरोधक, अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे दाहशामक असे गुणधर्म असतात आणि त्याचे आरोग्यासाठी खूप जास्त फायदे होतात. आपल्याला आठवत असेल लहानपणी आपल्याला जेव्हा खोकला किंवा घशात खवखव होत असते तेव्हा आपल्याला मध चाटवलं जातं लहान मुलांना. तर ह्या घशाच्या खवखवीवर आणि खोकल्यावरती मध हा अगदी सर्वोत्कृष्ट असा नैसर्गिक एक उपाय आहे. कोमट पाण्यात किंवा आल्याच्या रसात जर मध मिसळून प्यायलं तर छातीतील कफ सुटतो आणि घशाची जळजळ सुद्धा थांबते. याशिवाय अँटी बॅक्टेरियल गुणधर्म म्हणजे काय, तर त्वचेच्या जखमा ज्या असतात किंवा भाजल्याची जी जखम असते त्यावरती सुद्धा हे अँटी बॅक्टेरियल म्हणून काम करतं आणि या अशा जखमा लवकर भरून निघतात. किरकोळ जर भाजलेली अशी एखादी जखम किंवा जागा असेल आणि जर का तिथे मध लावलं तर इन्फेक्शन होत नाही. त्याशिवाय पचनक्रिया सुधारण्याचं काम करतं. रोज सकाळी जर आपण कोमट पाण्यामधून मध घेतलं तर पचन संस्था साफ, पचनक्रिया सुधारायला मदत होते आणि पोटात गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता असेल तर त्याचा सुद्धा त्रास कमी करायला हे मदत करतं. त्यानंतर ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचं सुद्धा काम करतं, इम्युनिटी बूस्टरचं काम करतं. कारण मधामध्ये मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स आणि खनिज असतात, त्यामुळे जर का याचं नियमित सेवन केलं तर रोगांशी लढण्याची शरीराची जी आपली ताकद असते ती खूप वाढते. याशिवाय वजन नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे ज्यांना वजन कमी करायचं

ते सकाळी उठून रिकाम्या पोटी कोमट पाण्यातून मध आणि लिंबाचा रस घेतात, ज्याच्यामुळे अतिरिक्त जी चरबी असते शरीरातली ती कमी व्हायला मदत होते. आणि अर्थात मध हे एक सौंदर्य प्रसाधनाच्या स्वरूपात सुद्धा वापरलं जातं, कारण मध हे उत्तम असं नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्याच्यामुळे जर का हे मध चेहऱ्याला लावलं तर त्वचा मऊ होते आणि पिंपल्स वगैरे जे येतात तर ते त्याला आळा घालण्याचं काम हे मध करतं. आपण अशी मधमाशांची आणि मधाची ही रंजक सफर अशीच सुरू ठेवणार आहोत. मी आपला प्रश्नमंजुषेतला पहिला प्रश्न विचारला आहे, मी पुन्हा एकदा सांगते की जागतिक मधमाशी दिन हा पहिला जागतिक मधमाशी दिन किती साली साजरा करण्यात आला होता? तुमची उत्तरं माझ्याकडे लवकरात लवकर पोचवा.

श्रोते हो, आपण बोलत होतो मधाविषयी, जे मध मधमाशा निर्माण करतात, तयार करतात त्या मधाविषयी. तर ते मध वापरताना काही काळजी घ्यावी लागते. तर ते कधीही गरम करू नये असं आयुर्वेदात सांगितलं आहे. कारण आयुर्वेदानुसार मध कधीही थेट गरम करू नये किंवा उकळत्या पाण्यात किंवा उकळत्या दुधात टाकू नये. यामुळे काय होतं तर मधातील औषधी गुणधर्म जे असतात ते नष्ट होतात आणि ते उलट शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. शिवाय लहान मुलांना, म्हणजे 1 वर्षापेक्षा लहान मुलांना मध देऊ नये असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण इन्फंट बोट्युलिझम नावाचा एक विषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 1 वर्षापेक्षा लहान मुलांना मध देऊ नये असं काही तज्ज्ञ सांगतात. आणि अर्थातच मधुमेही रुग्णांनी काळजी घ्यायला हवी मध वापरताना. कारण मधामध्ये नैसर्गिक साखर असते, नैसर्गिक जो गोडवा असतो. तर त्यामुळे डायबिटीस असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मधाचं सेवन करावं असंही तज्ज्ञ मंडळी सांगतात. तर श्रोते हो, आपण मधमाशांविषयी आणखीही काही गोष्टी ऐकणारच आहोत. पण रंजक सफरमधला आपला प्रश्नमंजुषेतला पहिला प्रश्न मी विचारलाय की पहिला जागतिक मधमाशी दिन किती साली साजरा करण्यात आला. आणि त्या उत्तरासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांनी 02 हा एसटीडी कोड लावायला विसरायचं नाहीये.

श्रोते हो, मधमाशा जे मध तयार करतात ते आपल्यासाठी आयुर्वेदानुसार एक अतिशय महत्त्वाचं औषध म्हणून आपण वापरतो. पण जसं मधमाशांनी आपल्याला रोजगार निर्मिती दिलेली आहे आणि त्या मधमाशांच्या पोळ्यातून मध काढून त्या मध आणि मेणाच्या माध्यमातून रोजगार होतो, तसाच हे एक मध काही अंशी कृत्रिमरित्या बनवून सुद्धा बाजारात येतं, तर ते शुद्ध मध कसं ओळखायचं याच्या काही सोप्या घरगुती चाचण्या आहेत, काही सोप्या टेस्ट आपण करून घेऊ शकतो. तर त्यातली पहिली सगळ्यात सोपी टेस्ट अशी आहे की पाण्याची चाचणी. म्हणजे काय? तर पाण्यामध्ये, एका ग्लासभर पाण्यामध्ये जर का एक चमचाभर मध टाकला तर ते पटकन विरघळत नाही. ते आधी सुरुवातीला थेट ग्लासच्या तळाशी जाऊन एक घट्ट थर जमल्यासारखं दिसतं आणि मग ते चमच्याने खूप ढवळल्यानंतर विरघळतं. पण हेच जर का भेसळयुक्त मध असेल, त्याच्यामध्ये साखरेचा पाक किंवा कुठल्याही प्रकारची भेसळ असेल, तर पाण्यात टाकताच ते लगेच विरघळायला लागतं. त्यानंतर अजून एक टेस्ट आहे, अजून एक चाचणी आहे, ती म्हणजे अग्नीची चाचणी. म्हणजे काय? तर एक मेणबत्ती आणि किंवा कापसाची वात घेऊन जर का ती मधात बुडवली आणि नंतर ती आगपेटीच्या काडीने पेटवायचा प्रयत्न केला, तर जर का मध शुद्ध असेल तर ती वात किंवा ती मेणबत्ती सहज पेट घेईल आणि मध जळायला लागेल. पण जर का तेच मध भेसळयुक्त असेल, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किंवा इतर काही भेस असेल, तर ती वात पटकन पेटणार नाही आणि जरी पेटली तरी त्याच्यामध्ये तडतड असा आवाज येईल, अशी एक ही चाचणी आहे. त्यानंतर अजून एक आहे, ती म्हणजे टिपकागद किंवा कपड्याची चाचणी. म्हणजे काय? तर टिपकागदावर किंवा पांढऱ्या स्वच्छ सुती कपड्यावर जर का मधाचे काही थेंब टाकले, तर जर शुद्ध मध असेल तर त्या कागद किंवा कपड्याद्वारे ते शोषलं जात नाही. मधाचा थेंब हा कपड्यावर तसाच राहतो आणि कपड्याच्या दुसऱ्या बाजूला डाग सुद्धा पडत नाही त्याचा. पण हेच जर का भेसळयुक्त मध असेल तर मात्र ते कापड किंवा तो कागद तो थेंब शोषून घेतो आणि त्याच्या मागच्या बाजूला हा थोडासा डाग पडल्यासारखा दिसतो. त्यानंतर व्हिनेगरची सुद्धा एक चाचणी आहे. तर एका लहान वाटीत चमचाभर मध घेऊन त्यात जर का दोन तीन थेंब व्हिनेगर टाकलं, जर शुद्ध मधात व्हिनेगर टाकलं तर त्याच्यावरती कुठलीही रासायनिक प्रक्रिया होत नाही आणि ते जे मिश्रण आहे ते तसंच राहतं. पण जर भेसळयुक्त मध असेल तर मात्र त्या मिश्रणावर फेस जमा होतो आणि त्यावरून समजायचं की या मधामध्ये भेसळ आहे. त्याशिवाय एक दुसरी चाचणी आहे, ती म्हणजे आपल्या अंगठ्यावर एक मधाचा थेंब समजा ठेवला, तर जर शुद्ध मध असेल तर अंगठ्यावर ठेवल्यानंतर ते पसरत नाही किंवा खाली सांडत नाही, ते एका जागेवर असं घट्ट टिकून राहतं. पण जर का ते मध भेसळयुक्त असेल तर मात्र ते, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे साखरेचं पाणी असेल किंवा साधं पाणी जरी असेल तरी ते पातळ होतं थोडंसं आणि ते अंगठ्यावर ठेवताच लगेच बाजूला पसरतं किंवा खाली ओघळतं. तर या साध्या सोप्या गोष्टींवरून आपण मधाची चाचणी करू शकतो. मधमाशांविषयीच आपण अजूनही थोडंसं बोलणार

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपण प्रश्न विचारला होता की पहिला जागतिक मधमाशी दिन किती साली साजरा करण्यात आला. आपल्या अनेक श्रोत्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे, तर मी आता उत्तर सांगते. या प्रश्नाचं उत्तर आहे 20 मे 2018. 20 मे 2017 साली ठराव मंजूर करण्यात आला आणि पहिला जागतिक मधमाशी दिन 20 मे 2018 रोजी साजरा करण्यात आला. आणि ज्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत त्यांची नावं सांगते मी. दीपाली विचारे, मंगला शेठ, समीर नाईक, मिलिंद चाफेरकर, माधुरी पोटे, काशीनाथ क्रमवंत, सुशीला गावकर, हेमलता थोरात, शुभलक्ष्मी मस्तकार, वैदेही बेर्डे आणि पंढरीनाथ काबाडी, या सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता वेळ कमी असल्यामुळे मी लगेचच दुसरा प्रश्न विचारते आहे. आपला दुसरा प्रश्न असा आहे की मधमाशी जे अद्भुत नृत्य करते त्याचं नाव काय. मी मग

बोलताना हे सांगितलं होतं की अन्नाचा शोध लागल्यानंतर मधमाशी पोळ्यामध्ये जाऊन आपल्या इतर सहकाऱ्यांना हे नृत्य करून दाखवते. तर या नृत्याचं एक विशेष नाव आहे ते आपण मला सांगायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. आणि वेळेच्या अभावी आता मी लागोपाठ 2 गाणी लावणार आहे आणि त्यानंतर मी लगेचच आपल्या या दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर सांगणार आहे.

0: वाटते तुझा विन अर्थ जीवनानाही।
1: श्रोत्यांनो, मी प्रश्न विचारला होता, मधमाशी जे अद्भुत नृत्य करते त्याचं नाव काय आहे, तर आपल्या अनेक श्रोत्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे, त्याचं नाव आहे वॅगल डान्स। आणि उत्तर दिलेलं आहे गीतांजली धुरी, दीपाली विचारे, माधुरी पोटे, मंगला शेठ, हेमलता थोरात, सुशीला गावकर, मिलिंद टिपणेस, माधवी जोशी, अंबरीश वैद्य आणि शुभलक्ष्मी मस्तकार यांनी, पंढरीनाथ काबाडी यांनी सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार। आणि याबरोबरच आता इथे थांबायची वेळ झालेली आहे, आपण आपली भेट पुन्हा होतच राहील, पण तोपर्यंत मला आदिती काळेला अनुमती द्या। नमस्कार।

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार। भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर। आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे। 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं। यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं। आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले। रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले। दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहसेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली। भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली। भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं। यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला। ULPGM-V3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली। देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्त्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे। आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली। हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली। हे क्षेपणास्त्र DRDOच्या

0: सहकार्याने हैदराबाद इथल्या आरसीआय या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत यादृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: द गव्हर्नमेंट इज ऑल्सो वर्किंग टुवर्ड्स डेव्हलपिंग ए नॅशनल लीगल मेट्रॉलॉजी पोर्टल. द इंडियन स्टँडर्ड time dissemination project or one nation one time is being implemented in collaboration with national physical laboratory and isro to establish a robust national time.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचं आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या मुंबई एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं असंही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा,

ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या चार दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे पाच दिवस तामिळनाडू आणि पुदुच्चेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत. सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for short service commission information technology entry. Last date for submission is 1st June 2026. For more details visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit Samriddh Bharat.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for short service commission. Information technology entry. Last date for submission is 1st June 2026. For more details visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit, samriddh Bharat.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.